मो कुटुंब दिखे रसमासे मिथ्या गहन गहे मिथन मनोरथ सुपन आनंद उल्लास मन मुख सत कहे अमृत नाम पदार्थ संगे तिल मर्म ना लहे कर कृपा राखे सत्संगे नानक शरण आहे आसा महला पंजवा तिप दे ओहा प्रेम पिरी रहाओ कनक माणिक गज मोतियन लाल।

ണ്ടത് ആസിയ छह छायावर्ती सब अंतर तेरा किया परम होवा परम उपाय पुलायन आपे तेरा कर्म होवा तिन गुरु मिलिया जज्जै जान मंगत जन जाचे लख चौरासी पीक पव्या एको लेवे एको देवे अवर न दूजा मैं सुनिया चज्जै चूर मरो क्या प्राणी जो पिछ देना

जलद बांध तू था प्यो हो नामे ते स्वामी सी बहोरी लंक पपीखण आप्यो हो सोरठ करती जा